पूरा व्यापे एका सुरते एका ही सेवा एक गुरते जापे पलो पलो रे कीर्तनिया राम रमा रामा।

गुरमुख साचे मन पतियाए, गुरमुख अलख लखाए तिस पावे, नानक गुरमुख चोट ना खावे, गुरमुख नाम दान इस नान, गुरमुख लागे सहज ध्यान, गुरमुख पावे दरगह मान, गुरमुख

गुर कै शब्द हर मन वसाए, गुर कृपा ते नाम वसिया कट अंतर, नामो नाम ते आइंदा, नावे नो लोचे जेती सब आई, नाव तिना मिले तुर पुरब कमाई, जिन्नी नाव पाया सेवट पागी, गुर कै शब्द मिलाएंदा, काया कोट अत अपारा, तिस विच बह प्रभ

जाचे सिद्ध साधिक बनवासी, जाचे जति सती सुखवासी, एक दातार सगल है जाचक, दे दान सृष्टि जाहे, करहे भगत अर रंग अपारा, खिन मैं थाप उथापन हारा, पारो तोल बेअंत स्वामी, हुकुम मन भगती जाहे, जिस देहे दर्श सोई।